0: parakhe bisam gonjo ang rucha mukaisha koina koinai nasingui tongo kulang mao ushabai julaini nasingui tongo do ang sat khainai nani na rucha mungna ma deban bukuk ge phaidi te khorok sa sabotong nai gana bainono phunkaham takno ba phunkaham ajit deporma Rai dasi parani, ano ducha mung tangsa khanari di shalsi baini boyar kuchang bukuk shrubini ducha mung. Aho takuk, chai tuknani ducha mung no khanari nani, ke phaydi, chung ojorabo, nong ni ducha mung no naishani, ते तांगसु रुचा मुंगनि बखाको थांलायानो फियाबा ताखोकनि रुचा मुंगनो आं खनायनानि चायचोगुइनो तंगो ताखोक शालसिबायनि कयहरका श्रोबिनि गे थेसें पुलावटिन बुखुक सन्दिया कयहरका बुखुक उसाबाय ताखोक जुलाइनि नायसिंगै तंगो हिमानि अर जाबोंनो हेंके पांदाबा एसा लगिउ तंगनि आं नंनि रुचा मुंनो खनारिवानो फियाबा नंनि रुचा मुंनो आं रुतुक सानि नरकताबो अजरावो तेदांस रुचा मुं खनादि अबोंखा आचेमा ओ ओंगो आचेमा हा ओ चिनि अर जाबोंनो बलायखानो खानां जानाय ते चिनि तामहिनाय चिनि बहान बथे बेकरंग जा अर रुचा मुं हिनमानो अर रुचा मुंनो खनाका हेंके किसा जुदा नङै फैजिन बखारो किसा सरांमा बुजुदा कमप्रो खाखाम हायबोंगु हेदा हंगे फायदि खनालायन
1: ताखु मुखुग्र वान शुबि नायदि आशाल मा फकमा जा बशा कमा जा कमा जा ताखुई नखा नायसैबो सुम बाजा फायदि